0: ಪ್ರಕಾಶಿನೀ ತಯಾನು ಸ್ತನ್ವಾಷಂತಮಯ ಗಿರಿಶಂತ ವಿಚಾಗಶೀ ಜಿಖುಂಗಿರಿಶಂತ ಹಸ್ತೆವೇ ಶಿವಾಂಗಿರತೃತಾಂಕುರುಮಿ ಪುಂಸೀ ಪುರಭಂಜಗತ ಶಿವೇನ ವಚ ಸಾತ್ವಾ ಗಿರಿಶಾಚ್ಛಾ ವದಾಮಸಿ ಜಥಾ ನಃ ಸ್ರೋಮಿ ಜಗದೈಕ್ಷ್ಮಗುಂ ಸುಮನಃ ಅಸತ ಅಯವೋಚದ್ವಿಭಕ್ತ ಪ್ರಥಮೋ ದೈವ್ಯೋ ವಿಕಕ ಅಹಿಂಶ್ಚ ಸರ್ವಾಂಜಿಂ ಭಯನ್ ಸರ್ವಾಸ್ಯ ಜಾತ ಧಾನ್ಯೋ ಧರಾಚಿಹಿ ಪರಾಸುವ ಅಸೌಜಸ್ತಾಮ್ರೋ ಅರುಣ ಉತಪಬ್ರೂಹು ಸುಮಂಗಲಃ ಜಯಚೈನ ಗುಂರುದ್ರ ಅವಿತೋ ದುಸ್ಸೃತಾಃ ಸಹಸ್ರಶೋ ವೈಕಾಂಹೀಡ ಈಮಹೆ ಅಸೌಜೋ ವಸ್ರಪತಿನೀರಗ್ರೀವೋ ವಿಲೋಹಿತಃ ಉತೈನಂಗೋಪಾ ಅದಿಸನ್ನದಿಸನ್ನದಹಾರ್ಜಃ ಸದಸ್ವಾಮೃಡಯಾತಿನಃ ನಮೋಸ್ತು ನೀಲಗ್ರೀವಾಯ ಸಹಸ್ರಾಕ್ಷಾಯಮೀಂಡುಕೇ ಅಥೋ ಜೇ ಅಸಶತಮಾನೋ ಹಂತೇಭ್ಯೋ ಕರಣ್ಣಮಃ ಪ್ರಮಂಚ ಧನ್ವನ ಸಮುಭಯೋ ರಾತ್ನೋಜಾಮ್ಮ ಜಾಸತೆ ಹಸ್ತೈಕವಃ ಪರಾತ ಭಗವೋ ಬಪ ವಿಜಿಂದನು ಕಪಡಿನೋ ವಿಶಲ್ಯೋ ಬಾಣವಾ ಉತ ಅನೇಶನ್ ಸುಜ ಇಕವ ಆವೃಷ ನಿಕಂಗದಿ ಜಾತೆ ತನ್ಮೀರುಷಮಾಸ್ತೆ ಬಭೂವತೆ ಧನು ತಯಾಸ್ಮನ್ ಸುತಸೋಮಯಕ್ಮಯ ಪರಿಭುಜ ಪರಿತೆ ತನ್ಮನೋ ಹೇತಿರಸ್ಮನ್ ಮೃಣತುಲ ಸುತಃ ಅಥೋ ಜೇ ಕುಲಿಸವಾರೆ ಅಸ್ಮನ್ ನಿದೇಹಿತಂ ನ ಅವತತೆ ಧನುಷಭುಂ ಸಹಸ್ರಾಕ್ಷ ಸತೆ ಕುದೇ ನಿಸಿರ್ಯ ಸಲ್ಯಾನ ಮುಖಾ ಶಿವೋ ನಃ ಸುಮನಾಭವ ನಮಸ್ತ ಆಯುಧಾಯ ನಾತತಾಯ ಧೃಷ್ಣವೇ ಉಭಾಭ್ಯಾಮ ತತೆ ನಮೋ ಭಾವ್ಯಂ ತವ ಧನ್ವನೆ ಮಾನೋ ಮಹಾಂತಮತು ಮಾನೋ ಅರ್ಭಕಂ ನಾನೌಕ್ಷಂತಮತು ಮಾನೌಕ್ಷಿತಂ ಮಾನೋ ಬದೀಹಿ ಪಿತರಂ ನೋತ ಮಾತರಂ ಮಾನಃ ಪ್ರಿಯಸ್ತನ್ವೋರ್ಧದೀರಿಕಃ ಮಾನಸ್ತೋಕೇತನ ಯೇ ಮಾನ ಆಯುಖಿ ಮಾನೋ ಗೋಕುಮಾನೋ ಅಶೇ ಕುರೀರಿಕಃ ಮಾನೋ ವೀರಾನ್ ಧ್ರವಾಮಿನೋ ಬದೀರಿಹ ವಿಮಂತಃ ಸದನಿತ್ವಾ ಹವಾಮಹೇ ನಮಃ ಶಂಭವಾಯ ಚ ಮಯೋಭವಾಯ ಚ ನಮಃ ಶಂಕರಾಯ ಚ ಮಹೇಶ್ವರಾಯ ಚ ನಮಃ ಶಿವಾಯ ಚ ಶಿವತರಾಯ ಚ ಭಗವತೇ ಸಾಂಬ ಸದಾ ಶಿವಾಯ ನಮಃ ಪೂರ್ವಪೂಜನಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಭಗವತೇ ಸಾಂಬ ಸದಾ ಶಿವಾಯ ನಮಃ ಸಾಮ್ನೆ ಉಂಗ್ಲಿ ಲಗಾ ಕರ್ಕೆ ಭೋಲೆ ಬಾಬಾ ಕೋ ಜಲ್ ಚಡಾ ದೇಂಗೆ ಪೂರಾ ಸಾಮ್ನೆ ಉಂಗ್ಲಿ ಲಗಾ ಕರ್ಕೆ ಶೃಂಗಿ ಮೇ ಭೋಲೆ ಬಾಬಾ ಕೋ ಪೂರಾ ಜಲ್ ಚಡಾ ದೇಂಗೆ ಯ ಪೂರ್ವ ಪೂಜನ್ ಹಮಾರಾ ಲಗ್ಭಗ್ ಸಂಪೂರ್ಣ ಹುವಾ ಭಗವಾನ್ ಕೋ ತಿಲಕ್ ವಗೈರಾ ಕರ್ಕೆ ಔರ್ ಫಿರ್ ಪುನಃ ಅಭಿಷೇಕ್ ಕರೆಂಗೆ
1: ತಿಲಕ್ ಕರ್ನೆ ಬಾದ್ ಪುನಃ ಅಭಿಷೇಕ್ ಕರೆಂಗೆ
0: ಹಾ ತಿಲಕ ಔರ್ ಥೋಡಾ ಸಾ ಧಾಗಾ ವಗೈರಾ ಚಡಾ ಕರ್ಕೆ ಯ ಪೂರ್ವ ಪೂಜನ್ ಹೋ ಗಯಾ ಭಗವಾನ್ ಕಾ ಉಸ್ಕೆ ಬಾದ್ ಫಿರ್ ಪುನಃ ಅಭಿಷೇಕ್ ಕರೆಂಗೆ ಅಭಿ
1: ಅಭಿಷೇಕ್ ಕಾ ಪಾತ್ರ ಛೋಟಾ ಪಡೆಗಾ ಪುರುಸುಕ್ತ ತಕ್ ಕರ್ವಾ ದೋ
0: ಠೀಕ್ ಹೈ पंचम अध्याय तो या ऐसा कर लेना कि नहीं नहीं ऐसा कर लीजिए कि जो जल वगैरह भरा हुआ है उसको कटोरी वगैरह से किसी को कह दें तो वो निकालते जाएंगे भगवान को थोड़ा सा तिलक कर दीजिए ತ್ವಾಂಗಂಧರ್ವ ಅಖನ ಸ್ವಾಮಿನ್ ಪ್ರಸ್ತಾಮ ಬೃಹಸ್ಪತಿ ತ್ವಾಮೋಖ ದೇ ಸೋಮೋ ರಾಜ ವಿಧಮಾನ ಸ್ವಾದಮುಚ್ಯತ ಥೋಡಾ ಸಾಕ್ಷತ್ ಲೇಖರ್ಗೆ ಬಿಲ್ಲುಪತ್ರ ಕಿ ಭಾವನಾ ಕರ್ಕೆ ಭಗವಾನ್ ಕೋ ಬಿಲ್ಲುಪತ್ರ ಚಡಾ ದೇ ತ್ರಿಧರಂ ತ್ರಿಗುಣಾಕಾರಂ ತ್ರಿನೇತ್ರಂ ಚ ತ್ರಯಾಯುಧಂ ತ್ರಿಜನ್ಮ ಪಾಪ ಸಂಹಾರಂ ಬಿಲ್ಲುಪತ್ರಂ ಶಿವಾರ್ಪಣಂ ಭಗವತೇ ಸಾಂ ಸದಾ ಶಿವಾಯ ನಮಃ ಬಿಲ್ಲುಪತ್ರಾಭಾವೇ ಅಕ್ಷತಾಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ನಮಸ್ಕರೋಮಿ ಏಕ್ ಚಾಂದಿ ಕಾ ಬಿಲ್ಲುಪತ್ರ ಬನ್ವಾ ಲೀಜಿ
1: ಠೀಕ್ ಹೈ As this fills up, you will slowly empty it with this.
0: थोड़ा सा अक्षत लेकर के भगवान के 11 नाम है तो उनको चढ़ाना है उल्टे हाथ में लेकर के थोड़ा थोड़ा सीधे हाथ से चढ़ाते जाएंगे ओम अघोराय नमः अक्षतान समर्पयामि ಓಂ ಪಶುಪತಯ ನಮಃ ಅಕ್ಷತಾನ್ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಓಂ ಶರ್ವಾಯ ನಮಃ ಅಕ್ಷತಾನ್ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಓಂ ವಿರೂಪಾಕ್ಷಾಯ ನಮಃ ಅಕ್ಷತಾನ್ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಓಂ ವಿಶ್ವರೂಪಣೇ ನಮಃ ಅಕ್ಷತಾನ್ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಓಂ ತ್ರ್ಯಂಬಕಾಯ ನಮಃ ಅಕ್ಷತಾನ್ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಓಂ ಕಪರ್ದಿನೇ ನಮಃ ಅಕ್ಷತಾನ್ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಓಂ ಭೈರವಾಯ ನಮಃ ಅಕ್ಷತಾನ್ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಓಂ ಶೂಲಪಾಣಯೇ ನಮಃ ಅಕ್ಷತಾನ್ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಓಂ ಈಶಾನಾಯ ನಮಃ ಅಕ್ಷತಾನ್ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಓಂ ಮಹೇಶ್ವರಾಯ ನಮಃ ಅಕ್ಷತಾನ್ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಓಂ ಉಮಾಯೈ ನಮಃ ಅಕ್ಷತಾನ್ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಓಂ ಶಂಕರಪ್ರಿಯಾಯೈ ನಮಃ ಅಕ್ಷತಾನ್ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಓಂ ಪಾರ್ವತ್ಯೈ ನಮಃ ಅಕ್ಷತಾನ್ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಓಂ ಗೌರಿಯೈ ನಮಃ ಅಕ್ಷತಾನ್ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಓಂ ಕಾಲ್ಯೈ ನಮಃ ಅಕ್ಷತಾನ್ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಓಂ ಕಾಲಿಂದ್ಯೈ ನಮಃ ಅಕ್ಷತಾನ್ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಓಂ ಕೋಟರಿಯೈ ನಮಃ ಅಕ್ಷತಾನ್ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಓಂ ವಿಶ್ವಧಾರಣ್ಯೈ ನಮಃ ಅಕ್ಷತಾನ್ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಓಂ ಹ್ರಾನ್ ನಮಃ ಅಕ್ಷತಾನ್ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಓಂ ಹ್ರೀನ್ ನಮಃ ಅಕ್ಷತಾನ್ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಓಂ ಗಂಗಾ ದೇವ್ಯೈ ನಮಃ ಅಕ್ಷತಾನ್ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಜೊ ಪೂರಾ ಅಕ್ಷತ ಹೈ ಉಸ್ಕೋ ಲೇಕರ್ಗೆ ಪೂರಾ ಚಡಾ ದೇನಾ ಹೈ हिरण्यगर्भः समवर्ततग्रे भूतसुजातः अवतरेक आते सदाधार पृथ्वी नियामतेमा तस्मै देवाय हविकाव्यधेम माँ। एक पुष्प में गंध अक्षत लगा करके भोले बाबा को चढ़ा देना है। भूर्भुवस्व भगवते साम सदाशिवाय नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः। सर्वाभ्यो देवेभ्यो नमो नमः। सर्वोपचारार्थ गंधाक्षत पुष्पम समर्पयामि नमस्करोमि। ये पुष्प इत्यादि ये सारी चीजें हटा करके अब न्यास कर लेना है। समय हमारे पास कितना है अभी उसी हिसाब से
1: 40 मिनट या 30 मिनट। 40 मिनट में पूरा अभिषेक और आरती श्रृंगार सब कुछ
0: ठीक है। न्यास कर लीजिए और उसके बाद फिर विनियोग करेंगे और फिर अभिषेक करके तुरंत हृदय का स्पर्श कर लेना है। ओम मा मनो दुजो त्रिपुताम्मा जस बृहस्पतिर जन्मिमन तनो तुरशंजन समिमन दधातु विश्वे देवा सह्यमादयन्ताम ओम प्रतिष्ठां हृदयाय नमः। ओम अवोदग्नि हि समिदा जनानां प्रतिदेनं विवाजति मुखा सम्मा जवाय प्रयामुज्जिहाना प्रवानवास सतेनागमक्षं सिरसे स्वाहा। ओम मूर्धानंदी वो आरतिम पृथिव्या वैश्वानरमृत आजात मग्रिम कविगुं सम्राजमतिथिंजनानामासन्ना पात्रंजनयन्त देवाः। ओम शिखिकाय विषट मर्माणि ते वर्मणाश्चादयामि सोम स्वाराजामृते नानुमस्ताम् उरोर्वरीयो वृणस्ते प्रणोतु यन्तन्त्वानुदेवमदन्तोम् कवचाय हुम्। ओम मा विश्वतचक्षुर्तभिषतो मुखो विशतो बाहुर्विशत्प्रातः सम्बाहुव्यन्तमन्तसम्पादतिर्द्यावा भूमि जनयन्त देवं नेत्रत्रयविषट। ओम मानस्तोकेतन ये मान आयुखि मानो गोकुमानो वशेखुरीरिखः मानो व्येनानद्रवामिनो बधिरे कन्ता सदित्वा हवमे अस्राय फट। भगवते सम सदाशिवाय नमः। हाथ में जल लेकर के विनियोग कर लेंगे अभिषेक के पूर्व। ओम अस्श्री रुद्राध्याय पृष्ठमहामंत्रस्य घोर ऋषि अमृतानुष्टुप छंदा संकर्षक मूर्ति ज्योतिकावादित्य परम पुरुषस्य सहित रुद्रो देवता नमस्ते रुद्र इति श्री वीर्यं शिवाय सत्य शिवता रहित कीलकम रुद्राध्याय पृष्ठ महामंत्रस्य पाठे विनियोगः। छोड़ दीजिए भोले बाबा के पास में ही ठीक। भगवान का अब अभिषेक करेंगे। दूध इत्यादि जो भी सामग्री उपलब्ध है हमारे पास उन सामग्रियों से ओम श्री गणेशाय नमः। श्री वेद पुरुषाय नमः। श्री सरस्वती नमः। हरि ओम ओम गणानांत्वा गणपति गुं हवामहे। प्रियानांत्वा प्रियपति गुं हवामहे। निधीनांत्वा निधिपति गुं हवामहे। वसो मम अहमजानी गर्भदमात्मजासी गर्भदम न अम्बे अंबिके बालिके नमानयति कशना सरस्वतीजुग सुभद्रिकां कांपीरवासिनीम। गायत्रीष्टुभ जगते अनुष्टुभंग्या सह बृहतृष्णिया कगुप्सूचीभिः शम्यन्त्वा सहस्तोमाधिपदाजा षट्पदा त्रिपदाजा चक्रपदाः विछन्दाजा छन्दाः सूचीभिः शम्यन्त्वा सहस्तो सह छंदस आवृत सह प्रमाखय सुप्रद्या पूर्वे कांपंथ मनोदशति रान्वालेभिर्थियो न दुश्मीन्न जागृतो दूर मुदैति दैवं तदुसुप्तस्य तथैवैति दूरंगमं ज्योतिकाञ्ज्योतिरेकं तन्मे मनः शुभसंकल्पमस्तु। तेन कर्मण्यपसो मनीषिणो जने कृण्वन्ति विदधे कुदीराः यदपूर्वं शमन्तः प्रजानां तन्मे मनः शुभसंकल्पमस्तु। यत्रज्ञानमुतचेतो धृतिषज्योतिरन्तरमटं प्रजासु जस्मान्नरिते किञ्चन कर्म क्रियते तन्मे मनः शिवसङ्कल्पमस्तु। येनेदं भूतं भुवनं भविकत्परिगृहीतममृतेन सर्वं न येन जन्यसायते सप्तहोता तन्मे मनः शिवसङ्कल्पमस्तु। यस्मिन् ऋचः सामचजोगुङ्कि यस्मिन् प्रतिष्ठिता रतनाभाविवाराः यस्मिन् शतभुं सर्वमोतं प्रजानां तन्मे मनः शिवसङ्कल्पमस्तु। रुत्सुखा तिरश्वानि भजन् मनुक्यान्ये नीयतेभिः शुभ्रवाजिन इव तत्र तिष्ठन् जदचिरञ्जविष्टं तन्मे मनः शिवसङ्कल्पमस्तु। हरिः ओं मा सहस्रशीर्यकाबुरुकः सहस्राक्षः सहस्रपातः स भूमिगुं सर्वाति सुतवात्यदिशदशाङ्गुलं कुरुक एवेदगुं सर्वञ्जभूतं च भाव्यं न उतां यतत्रशेषानो जगन्मे नातिरोहति। एतावानस्य महिमातो जायांश्च पूरुकः पादोऽसृष्वा भूतान् त्रिपादस्यामृन्दिवि त्रिपादोद उदयत्पुरुकः पादोऽसेहा भवत् पुनः ततो विखिन्नग्रामशासनानुशने अभि ततो विराड जायत विराजो अधिपूरुकः स जातो अत्यविशत पश्चात् भूमिमथो पुरः तस्माद्म्य सर्वाहुतः संवृतं रक्षता जम्बा पशुस्तांशगरे वायव्या नारण्यग्राम्यश्चि तस्माद्ज्ञा सर्वोतरेचः सामान्यनिरेच्छन्दागुं श्रीनिरेत्कमाद्देव तस्माद्भजायत तस्माद्स्वा अजायन्त जे केशोभयादतः वो हजनि रे तस्मा तस्मा जाता अजावय तंजिडंबर एक प्रोक्षण पुरुषंजात मृतः तेन देवा अयजन साध्या रेकय सजे चतुर्खम मृदु कतिधा विकल्पयन नाम कुंजियस्य आसीत् किं बाहु किम रूपाद उचेते ब्रह्मणो शंखमासीत् बाहु राजन्यः कृतः ओरु तदस्य जिर्वैश्या प्रदां शूद्रो अजायत चंद्रमा मनसो जात शशोः सूर्यो अजायत श्रोत्र द्वायश प्राणशंखादिनि रजायत नाभ्या आसीदन्तर्शकुं कृष्णोर्द्वयोः समवर्तता दिव्याम्बुमुदिसः श्रोत्रा तथा लोकाङ्कृतेन निपृकेण हविका देवाजनमतन्मता वसन्तो चासीदा जङ्ग्रीष्म इदमहाशरद्रविः कृता स्यासन् परिदः स्त्रीः सप्तसमिदः कृताः देवाजनियन्तन्माना अवदन् पुरुषं पशुं माजन्येन जिनमयजन्तदेवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्नाते हरणकं महिमानः सचन्ते प्रपूर्वे साध्याः सन्ति देवाः पृथ्वी सच विश्वकर्मण समर्तताग्रे चतुष्टाभिद्रूपमेति तन्मर्त सदेव त्वमाजानमग्रे वेदाहमेतं पुरुषं महान्तमाद्यरणं तमसः परस्तात् तमेव वीरत्वाचमृतिमेति नान्यः पन्था विजयते येनाय प्रजापतिश्रुति गर्वै अन्तर्जायमानो बहुधा विजायते सुजोनिं परिपशन्ति धीरासन्नतस्तभुवनानि विश्व यो देवेभ्य आदपतिजो देवानां पुरोहितः पूर्वोदो यो देवेभ्यो जातो नमो रुचाय ब्रह्मये रुचं ब्राह्मं जनयन्तो देवा अग्रे तद्भुवन्नं जिसैवं ब्राह्मणो विद्यासदेवा असन्नसे श्रीशते लक्ष्मीशपन्या बहो रात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपमश्मिनो व्यक्तं निषन्निकाणमम्बैकाण सरलोक हरिः ओं भू ओं भुव ओं स ओं मा नमस्ते रुद्रमन्यव उतोतैकवे नमः बाह्व्यां तते नमः जाते ऋषिवा तनोरघोरापापकाशिनी तयान्स्तन्वाचं त्वयागृशन्तः विचाकृषीः जानसङ्गृशन्तस्तेभिर्वसवे शुभाङ्कृतकाङ्कुरुमायुंसीः प्रकन्यकत शिवे नुमजिता त्वागिरिशाच्छाभयामसीदिता नः त्वमि जगदैष्मगुंसुमना असुतः अद्यवोचदैव कापनमो देव्यभिगक अयं सर्वान्यं भयं सर्वासु जातुधान्यधराचीः परासुभ असौजस्ताम् अरुण उत बभ्रुः सुमङ्गलः जे चैन गुङ्ता अवितो दुःश्रुताः सहसो वै कामहेड ईमहे असौजो वत्रपत्नीरग्रीवो विलोहितः उतैनं गोपा अदिसन्नदः जः सविश्वमडयातिनः नमो श्रीरग्रीवाय सहस्राक्षा यमीडुके अथो जे अशस्वानो हन्ते नमः प्रवञ्च धन्वसमुभयो रात्रोजां न जाश्रते हसैकवः पराता भकवो वपाव्यन्दनः कबर्दिनो विशल्यो बाणमा उत नेशन सुजाइकव आपजनिकङ्गदिः जातेः तन्निष्टमास्ते बभूवते धनुः तयास्मान् सुप्तमयमया परिभुज परिते धन्मनो हेतिरस्मान्मणुकुलसुतः अथो जेकुलसवारे अस्मन् निदेहितम् अवदति धनुषगुं सहस्राक्षसरे कृते निषेधिशल्यानामुखा शिवो नः सुमनाभव नमस्त आयुधाय नाथकाय दुष्णमे उगाभ्यां तते नमो भाव्यन्तवद्धन्मने मानो महान्तमतुमानो अर्कं मानौ छन्दमतुमानौ क्षितम् मानवदेहि वितरमोतमात्रं मानः प्रियः सन्वोर्द्रीरिकः मानस्तोकेतन ये मान आयुके मानो गोपमानो अश्वेपुरीरिकः मानो वीरानुद्रभाविनो वदीर्हवन्तः सदमित्वा हवामहे नमः शम्भवाय च मयो भवाय च नमः शङ्कराय च महेश्वराय च नमः शिवाय च शिवसराय च तेभ्यो प्राची दश दक्षिणा दशप्रतिचीर्दशो दीचीर्दशोर्द्वाः तेभ्यो नमो असुतेनो वन्तुतेनो मृळेन्द्रतेञ्जन्दिकोजिष्णोर्दिष्टमेकाञ्जम्बेद्मः एका चमे दश चमे त्रिश चमे पञ्च चमे पञ्च चमे सप्त चमे सप्त चमे नव चम नव चम एकादश चमे एकादश चमे त्रयोदश चमे त्रयोदश चमे पञ्चदश चमे पञ्चदश चमे सप्तदश चमे सप्तदश चमे नवदश चम नवदश चम एकविंशति चमे एकविंशति चमे त्रयोविंशति चमे त्रयोविंशति चमे पञ्चविंशति चमे पञ्चविंशति चमे सप्तविंशति चमे सप्तविंशति चमे नवविंशति चमे नवविंशति चमे एकत्रिंशति चमे एकत्रिंशति चमे त्रयस्त्रिंशति चमे इदनेन कृतम् चतुर्दशमेष्टौ चमेष्टौ चमे द्वादशमे द्वादशमे षोडशमे षोडशमे विभुंशतिशमे विभुंशतिशमे शत्रुविभुंशतिशमे चतुष्टाविभुंशतिशमे द्वाद्विभुंशतिशमे चतुर्विभुंशतिशमे चत्वारिविंशतिशमे चतुश्चत्वारिविंशतिशमे चतुश्चत्वारिविंशतिशमेष्टा चत्वारिविंशतिशमे नेन कल्पन्ताम् मा पाजाय स्वाहा पथवाय स्वाहा पिजाय स्वाहा पृथवे स्वाहा पथवे स्वाहा हर्पय स्वाहा ने मुदाय स्वाहा विन गुंशिनाय स्वाहा विन गुंशिना अन्त्यायनाय स्वाहा बहुवनाय स्वाहा बहुन सप्तये स्वाहा हरिपतये स्वाहा प्रजापतये स्वाहिरन्तेरान्मन्त्रसुजमिन ऊर्जेतावश्य भजानां त्वादिप्याय आयुर्जनेन कृतां प्राणोजनेन कृपतां चशुर्जनेन कृतां सूत्रञ्जनेन कृतां वाग्जनेन कृतां मनोजनेन कृतां आत्माजनेन कृतां धर्माजनेन कृतां जज्ञोजनेन कृतां ज्योतिर्जनेन कृताग्निकृतजनेन कृतां विषञ्जनेन कृतां जज्ञोजनेन कृपतां सोमश्च साम्भ्रातरथञ्चरं चापर्षदेवागन्मावतापमभेट् स्वाहा स्वस्ति न इन्द्रो वृद्धस्रवाः स्वस्तिनः पूखा विषवेदाः स्वस्तिनस्तार्क्षो अरिष्टनेमिहि स्वस्तिनो बृहस्पतिः दधातु प्रकदस्वा मरुतः क्षीमातरः शुभं जावानो विदधे कुजगमयः अग्निर्वामनवः सूरचक्षसो विश्वेनो देवा अवसागमन्निः भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाशवितराः स्थिरैरङ्गेशुवांस्तुनो बृहस्पतेमहि देवहितं जदायुः विष्णोरराटमसु विष्णोः सप्तेशो विष्णुसूर्यसु विष्णुधुवोऽसि वैष्णवोऽसि विष्णुवेत्त्वा अग्रदेवता पातो देवता सूर्यो देवता चन्द्रमा देवता वसवो देवता रुद्रा देवता क्रिया देवता मरुतो देवता विश्वे देवा देवता बृहस्पतिर्देवतेन्द्रो देवता वरुणो देवता ॐ सद्यो जातं प्रपद्यामि सद्यो जाताय वै नमो नमः वामदेवाय नमो ज्येष्ठाय नमः श्रेष्ठाय नमो कालाय नमः रुद्राय नमः कल्पकर्णाय नमो बल्पकर्णाय नमो बलाय नमः प्रमथनाय नमः सर्वभूतदमनाय नमो मनोन्मनाय नमः अघोरेभ्योऽथ घोरेभ्यो घोरघोरतरेभ्यः सर्वेभ्यः सर्वसर्वेभ्यो नमस्ते अस्तु रुद्ररूपेभ्यः तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रप्रचोदयात् ईशान सर्वविद्यानाम् ईश्वर सर्वभूतानां ब्रह्माधिपतिर्ब्रह्मणोऽधिपति ब्रह्मा शिवो मे अस्तु सदाशिवोम् मा शिवो नामासु श्रीसशिस्ते पिता नमस्ते अस्तु मा माहि पुंसीः निवर्तनम्याद्युक्षेन्नाद्याय प्रदिनाय राय श्लोकाय सुभजास्वाय सुवीर्याय विश्वानि देव सवितर्दुरितानि पराशुभजन् तन्न आशुव द्यौः शान्तिरन्तरिक्षगुं शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोहृदयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्ति ब्रह्म शान्तिः सर्वगुं शान्तिः शान्तिरेव शान्तिः सा मा शान्तिरेधि ॐ मा सर्वेखां वा एकवेदानागुंसाम सर्वेखामेन मयि तद्वेदानागुंसेना विखिञ्चति ॐ शान्तिश्शान्तिश्शान्तिः सुशान्तिर्भवतु सर्वारिष्टशान्तिर्भवतु भगवते साम्ब सदाशिवाय नमः अमृताभिषेको सुसाम्ब सदाशिवाय नमः सामने उंगली लगा करके बूढ़े बाबा को पूरा चढ़ा दें नमः शंभवाय च मयो भवाय च नमः शंकराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च भगवते साम्ब सदाशिवाय नमः अमृताभिषेकोऽस्तु नमः पार्वतीपतये हर हर महादेव शंभो भगवान का पुनः शुद्धोदक जल से स्नान ॐ मा शुद्धवालः सर्वशुद्धवालो मणिबालस्थ अश्विनः श्वेतः श्वेताक्षोरुणस्थेर्धराय पतौ पतये कर्णाजामा अवलिप्ता रौद्रानभोरूपाः पार्जन्यः भक्ते सां सदाशिवाय नमः शुद्धोदकेन स्नापयामि शुद्धोदकस्नानान्ते अश्विनीयं जलं समर्पयामि। पात्र भगवान के बैठाने उठाने वाला जो सिंहासन वगैरह है वो मंगवा लीजिए तो
1: जब तक
0: हाँ सीधा उसी में
1: जब तक कुछ स्तोत्र का
0: शुद्ध जल के बाद फिर तिलक इत्यादि और इत्र वगैरह लगाएंगे
1: श्रृंगार करके बताता हूँ जब तक कुछ ना कुछ स्तोत्र
0: त्र्यम्बकं जजामहे सुगन्धिं श्रीवर्धनं मा उर्वारुकमिव बन्धनान् स्योरमक्षेयमामृतात् त्र्यम्बकं जजामहे सुगन्धिं पतिवेदनं मा उर्वारुकमिव बन्धनादितो मुक्षेयमामुतः त्वां गन्धर्वा अखन् स्वामिन्द्रस्वां बृहस्पतिः त्वामोखदे सोमो राजा पद्मान् विश्वादमुष्यत अक्षन्नमी मदन्तजौव्रिया अलोकत अस्तोखत स्वानवो प्राणविष्टयामतिजो जान्विन्द्रते हरि भगवते साम सदाशिवाय नमः। हिरण्यगर्भः समावर्तताग्रे भूतसजातः पतिरेक आसीत् सदा धारपृथिवीन्द्यामुते मा तस्मै देवाय हविकाव्यधेम भगवते साम सदाशिवाय नमः। अहिरिव भोगैः पर्जेति बाहुञ्जाय हेतिं परिबाधमानः हस्तग्नो विश्वावायुनान् विद्मान् पुमान् पुमांसं परिपातु विश्वतः नानापरमलृप्याञ्च समर्पयामि भगवते साम सदाशिवाय नमः। सर्वोपचारान् समर्पयामि नमस्करोमि। अथ द्वादशज्योतिर्लिङ्गस्मरणम् सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम् उज्जयिन्यां महाकाल ओङ्कारममलेश्वरं परल्यां वैद्यनाथं च राकिन्यां भीमशङ्करं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीपटे हिमालये तु केदारं कुष्मेशं च शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सातं प्रातः पठेन्नरः सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति भगवते सां सदाशिवाय नमः द्वादशज्योतिर्लिङ्गस्मरणं त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिजन्मत्रयायुधं त्रिजन्मपापसंहारं बिल्वपत्रं शिवार्पणं त्रिशाखैर्बिल्वपत्रैश्च यश्छिद्रैः कोमलैः शुभैः शिवपूजां करिष्यामि बिल्वपत्रं शिवार्पणम् अखण्डबिल्वपत्रेण पूजिते नन्दिकेश्वरे शुध्यन्ति सर्वपापेभ्यो बिल्वपत्रं शिवार्पणं शालिग्रामशिलामेकां मित्राणां जातु अर्पयेत् सोमयज्ञमहापुण्यं बिल्वपत्रं शिवार्पणं दन्तिकोटिसहस्राणि वाजपेयशतानि च कोटिकन्यामहादानं बिल्वपत्रं शिवार्पणं लक्ष्म्यास्तनत उत्पन्नं महादेवस्य च प्रियं बिल्ववृक्षं प्रयाच्छामि बिल्वपत्रं शिवार्पणं दर्शनं बिल्ववृक्षस्य स्पर्शनं पापनाशनम् अघोरपापसंहारं बिल्वपत्रं शिवार्पणं मूलतो ब्रह्मरूपाय अग्रतो विष्णुरूपिणे मध्यतो विष्णुरूपिणे अग्रताशिवरूपाय बिल्वपत्रं शिवार्पणं बिल्वाष्टकमिदं पुण्यं यः पठे शिवसन्निधौ सर्वपापविनिर्मुक्तः बिल्वपत्रं शिवार्पणं भगवते सांब सदाशिवाय नमः बिल्वपत्राणि समर्पयामि बिल्वपत्राभावे अक्षतां च समर्पयामि नमस्करोमि। एक बार पुनः न्यास कर लेंगे।
1: श्रृंगार
0: हो गया
1: है।
0: नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। बाकी लोग जो बैठे हैं वो भी बोल सकते हैं। नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय।